सह सहस समप है ते नर दुलिचै बह ते नर उथप बिथप सुख लह ते नर संसार मह अभय पाट रिप मद तेह सक्यात ते नर जाल पण गुरु अमरदास प्रसन्न जहे सुख लह ते नर संसार मह अभय पट रिप मद तेह सक्यात ते

0: काल काले नमस्तस्ते आले नमस्तं जरा रंग नमस्तं करतारं
1: नमो सर्व तंदे नमो सत्त बंदे
0: नमस्तं नसाके नमस्तं।

न रेखे भुजंग पर्यात छंद नमस्तुल प्रणासे समस्तुल प्रणासे वाहेगुरु नमस्तुल प्रणामे समस्तुल प्रणासे निरकामन विभूते समस्तुल स्वरूपे सदा सच्चिदानंद सतरंग प्रणासी अजा